0: جی جناب ساز آواز ساتھ میں آخری لمحات ہیں، آخری لمحات میں کال لسنر کہیں جی ہلو السلام علیکم۔
1: وعلیکم السلام۔
0: کیر صاحب ہیں کتھا کھاں؟
1: سر کی پیدا بل کا فہم چاڑے بو گلا اگڑے سر مجھے کال ڈروپ ٹھیک کرے چھے تا
0: بھائی جان کال اتری کال سا ٹائم گھٹا بس تاں جو تھینک یو تواں سا بہر کال ڈبل کندو تو سا وہ نمبر بلاک کرنا پوندا ہیں۔ ایکڑو دفعہ کال کیو مہربانی بدھو بدھو عرض بدھو ہس تائی موں گھٹ 100 کال نو 80 کال تاں جو لگیو ہیں تاں اندازو کیو تو منا پروگرام ہی اکڑی اسٹیشن لا تے نتا کیو سر 8 اسٹیشن ہیں کچھ اساں تے رحم کیو۔ रिपीट कॉल प्लीज नॉट अलाउड जैसे रिपीट कॉल कद तो असि मजबूरी है तो असा कॉल वो सिलसिलो बंद कर छींदी छाकणी असा के पेशकश सुठी ना दई सकूं बुधंदड़ तां पाण भी सिंधी भा आयो तवां के एहसास करण घुर्जे असाजे आरजेस जो असि एडो वो मथो हणूं था एडो कम कयूं था उनमें एकड़ी गोठ में सागे ही नंबर तां सागे ही माण्हू बार बार कॉल कन दुख थींदो आहे ॾाढो ऐं ईअं न कयो प्लीज़ न कयो। ऑन ईयर असीं चऊं था हज़ारे लखे माण्हू ॿुधनि पिया त उन में तव्हांजी बि उन में सुठी ॻाल्हि कोन थींदी आहे असांजी बि सुठी ॻाल्हि कोन थींदी आहे इन करे ही रेडियो आहे रेडियो खे रेडियो कयो उनखे मज़ाक प्लीज़ न करियो। इन जे अॼु प्रोग्राम जा रंग पुॼाणी ते पहुचनि पिया ऐं प्रोग्राम खे पुॼाणी ते पहुचाईंदे यकीन साज़ ऐं आवाज़ साथ में अवां सां अवां जूं ॻाल्हियूं कंदे असीं अवां खे मोकिलायूं पिया हयाती रही त वरी मेला मचंदा। मूसा हुसैन समूह जे हिन सुरीली सदा सां दर्दनाक दुख दुख ऐं विछोड़े वारे हिननि गीतनि में असीं अवां खां मोकिलायूं पिया वरी ही विछोड़ा वरी ही जुदायूं ख़ुदा ॼाणे तोखे पसंदि कीअं आहियूं ग़मन जूं घटाऊं असांजे ख़ुशीअ ते वरी कीअं छायूं वरी कीअं आहियूं वरी ही विछोड़ा वरी ही जुदायूं। चङो यारो यारी मोकिलाए थो यूनुस बकारी इन दुआ सां त जिते भॻवान जो पेर हुजे उते ख़ुशियुनि जा ढेर ऐं ख़ैर ई ख़ैर हुजे। उस्तादनि वालदेन ऐं वॾनि जूं दुआऊं निमन जूं छाऊं ऐं ख़ुशियुनि वारे हवाऊं अव्हां जो मुक़दर बणजनि। साथ सलामत सिक सलामत अलाह निकेबान।